ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि पुढे जीवनाच्या प्रवासामध्ये जात असताना यशाचे अनेक टप्पे पार केलेले असतात, आयुष्यामध्ये चढउतारही पाहिलेला असतो आणि त्यामुळे निश्चितच ते यशस्वी होत असतात। त्यांच्या या यशाचा प्रवास आपण जाणून घेत असतो जेणेकरून आपल्यालाही मोटिवेशन मिळावं आणि पुढे प्रवास करत असताना ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवर मात करण्यासाठी आपल्याकडे अगोदरच त्याचं ज्ञान असावं। अशा पद्धतीनं आपण तेरणीची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये सर्व तेरणाचे जे ॲल्युमिनी आहेत त्यांचा आपण जाणून घेत असतो, त्यांच्या यशाचा प्रवास जाणून घेत असतो। आज अशाच पद्धतीनं रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलेलं आहे ऋषिकेश केंद्रे यांना। ते 2016 पासआउट आहेत मेकॅनिकल या ब्रँचमधून आणि सध्या ते डसॉल्ट सिस्टीम पुणे या ठिकाणी ते कार्यरत आहेत आणि अतिशय उत्तम प्रकारचं करिअर त्यांनी घडवलेलं आहे, तेव्हा आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या यशाचा हा प्रवास। मी सर्वप्रथम आपलं स्वागत करतो ऋषिकेश। आपल्याला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या परिसरामध्ये येऊन काय वाटतं, कसं वाटतं ते सांगा।
2: सर्वप्रथम धन्यवाद मला इथं बोलवल्याबद्दल, कारण हे आत्ता मी जेव्हा हा परिसर बघतो खूप बदल झाला आहे आणि हा बदल चांगला आहे, यामुळे निश्चितच कॉलेजला आणि एकंदरीत विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होईल असं माझं मत आहे।
1: अच्छा, 2016 आणि 2022 6 वर्षात फरक पडला असं दिसतो इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किमान।
2: हो नक्कीच,
1: बरं। आणि आता दुसरा विषय याच्यामध्ये असा येतो की 2016 आत्ताच्या ह्या 6 वर्षानंतर, तर 2016 अगोदरचं जे इंजिनिअरिंग कॉलेजचं तुमचं अकॅडमिक्स होतं, त्या काळातलं जे काही इथलं शिक्षणाचं वातावरण होतं, त्या आपण स्मृतींना काही उजाळा मिळाला का।
2: हो नक्कीच, 2000 कारण जेव्हाही कॉलेज इवन कॉलेज समोरून जाताना नॉस्टॅल्जिक झाल्यासारखंच होतं। कॉलेजमध्ये आल्यानंतर एक वेगळी फिलिंग राहते, आता ते 6 वर्ष झाल्यानंतर कॉलेज सुटलंय तर ते एक कॉलेजमध्ये आल्याची फिलिंग कधी वेगळीच राहते आणि आय ऑलवेज लाईक इन द कॉलेज।
1: काय जुन्या मित्रांची वगैरे आठवण, त्यावेळेस केलेलं मौज मजा असं सगळं?
2: खूप, प्रत्येक ठिकाणी म्हणजे कॉलेजमध्ये, इथं लास्ट इयरला आम्ही या बिल्डिंगमध्ये होतो आपण जिथे बसलो होतो, फर्स्ट इयरला तिकडं फर्स्ट इयरची सेपरेट बिल्डिंग होती, तिकडे वेगळीच धमाल होती,

0: लायब्ररीमध्ये, लायब्ररीचा एरियामध्ये थोडासा धिंगाणा खूप चालायचा, शांततेची गरज होती पण तिथे धिंगाणा खूप चालायचा. खूप खूप अशा गोष्टी आहेत ज्या आठवतात.
1: सुरुवातीला तर आता ह्या सगळ्या गोष्टी आठवलेल्या असणार आहेत, पण आता जे ऐकणारे विद्यार्थी आहेत त्यांना हे पण ऋषिकेश तुमच्याकडून ऐकायचं आहे की 4 वर्षाच्या कालावधीमध्ये, तुमच्या एज्युकेशनच्या कालावधीमध्ये तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातलं तुमचं शिक्षण कसं राहिलं, अकॅडमिक्स कसं राहिलं?
0: ॲक्च्युली माझं आता 2012 मी फर्स्ट म्हणजे ॲडमिशन घेतलं. 2012 म्हणजे इंजिनिअरिंग करायचं माहिती होतं फक्त, पण इंजिनिअरिंग काय असतं हे कॉलेजमध्ये आल्यानंतरच कळतं. म्हणजे एवढी म्हणजे माझ्या घरात कोणी एवढं असं जास्त शिकलेलं नव्हतं, त्यामुळं माहिती होती की आपल्याला इंजिनिअरिंग करायचं आहे. ऐकून होतो की इंजिनिअरिंग चांगलं असतं, इंजिनिअरिंगने आयुष्य सुधारतं, पण ते इंजिनिअरिंग ॲक्च्युअलमध्ये काय असतं हे एक कॉलेजमध्ये आल्यानंतर नाही, एक 5-6 महिने इथं घालवल्यानंतर नाही समजून येतं की बाबा हळूहळू ही अशी गोष्ट आहे.
1: अच्छा, आणि आपल्याला जे काय ग्रो करायचं आहे त्याच्या स्टडीचा पण फॉर्मॅट बदलतो.
0: हो बरोबर, कारण आपण 12वीपर्यंत एक विद्यार्थ्याचा एक वेगळा माइंडसेट असतो, आणि माझं असं होतं की आम्ही जे माझं जे 12वीपर्यंत स्कूलिंग झालं ते आमचं कॉलेज जे होतं ते हायस्कूलला जोडूनच होतं, ज्युनियर कॉलेज जे म्हणजे ते शाळेचा वेगळा अनुभव नव्हता, तो शाळेपेक्षा वेगळा अनुभव नव्हता,
1: वेगळा अनुभव नव्हता कॉलेजचा.
0: पण इथे डायरेक्ट नंतर नी कॉलेजमध्ये आल्यानंतर नी एक पूर्णपणे एक फेज चेंज झाल्यासारखा अनुभव, म्हणजे आयुष्यामध्ये एक नवीन फेज चालू झाल्यासारखा.
1: 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आता मेकॅनिकलला तर प्रवेश घेतलेला होता, त्यामुळे मेकॅनिकलच्याच माध्यमातून तुम्हाला पुढचं करिअर घडवायचं होतं, तर त्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला लेक्चरचा सपोर्ट असेल किंवा तुमच्या स्वतःचा स्टडीचा भाग असेल तो कसा राहिला?
0: नक्कीच, कारण अकॅडमिकली आता सुरुवात जेव्हा झाली तेव्हा एक 12वीपर्यंत बेसिक असतो आपला तयार, पण त्यानंतर नी इम्प्लिमेंटेशन साईड ज्या गोष्टी जे की ज्याच्यासाठी इंजिनिअरिंग गरजेचं असतं ॲप्लिकेशन लेवलला, त्या गोष्टी आपल्याला कॉलेजमध्ये आल्यानंतर हळूहळू शिकायला म्हणजे समजायला सुरुवात होते, आणि त्या दृष्टीनं आपण तसा विचार करायला लागतो. तर त्या गोष्टी फर्स्ट इयरला थोडीशी जाणीव यायला लागते हळूहळू, जसं आपण कॉलेजमध्ये ग्रो होत जातो त्यानुसार आपलं एक विचारसरणी पण बदलत जाते हळूहळू. आम्ही फर्स्ट इयरपर्यंत तेवढं कॅज्युअल घेतो माणूस, पण सेकंड इयर थर्ड इयर ह्या गोष्टी थोड्या मॅच्युरिटी जशी जशी येत जाते त्यानुसार मग आम्ही त्यानुसार विचार करायला लागतो. आणि ठीक आहे, फर्स्ट इयर सेकंड इयरपर्यंत आपण तेवढा विचारही नाही करत आणि एक कॉलेज लाईफ जगण्याचा पण आनंद घेतो आपण, पण थर्ड इयर येईल किंवा लास्ट इयर येईपर्यंत आपल्याला एक वेगळं भान पण निर्माण होते की बाबा आपल्याला कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर या वेगळ्या कॉर्पोरेट जगामध्ये किंवा एका लाईफ जॉबच्या जगामध्ये किंवा बिझनेस करायचा, ह्या गोष्टींचा पण आपण हळूहळू विचार करायला लागतो. तोच विचार नॉर्मली होता, माझं बिझनेसचं काही नव्हतं, मला जॉब करायचा होता सुरुवाती, कारण बिझनेस करण्यासाठी थोडा
1: अनुभव
0: पण गरजेचा आहे, भविष्यात काय होईल ते माहित नाही.
1: अच्छा अच्छा,
0: पण एक बेसिक
1: इंजिनिअरिंग करत असताना एक कंपनीमध्ये जॉब करणं असा एक
0: जॉब करणं.
1: अच्छा, म्हणजे ज्यावेळेस मेकॅनिकलचं हे 4 वर्षाचं पूर्ण तुमचं शिक्षण होतं त्यासोबत फक्त जे अकॅडमिक्समधलं जे पाठ्य म्हणजे काय बुक्समधलं नॉलेज आहे तेवढ्यापुरतंच मर्यादित होतं का, इतर पण काही समजा ॲक्टिव्हिटीज असतील, इतर काही समजा नॉलेज गेन करण्याचा भाग असेल तर तोही करत होता?
0: इंजिनिअरिंगमध्ये असताना थोडंफार म्हणजे मी सेकंड इयर थर्ड इयरपर्यंत नाही, पण जेव्हा मी लास्ट इयरला होतो नक्कीच मेकॅनिकलशी रिलेटेड काही सॉफ्टवेअर आहेत जे डिझाईनमध्ये वापरले जातात मेकॅनिकल डिझाईनमध्ये, जसं की ऑटोकॅड आहे, कटिया आहे, हे मला हेल्प करतात, हे नक्कीच हेल्प करतात. जर आता ज्या डोमेनमध्ये इवन मेकॅनिकलमध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये फ्युचर जॉब करता येतो, जसं की एक डिझाईन ही एक फील्ड झाली, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये क्वालिटी चेकमध्ये तुम्हाला ज्या फेजमध्ये किंवा ज्या प्रोफाईलमध्ये जायचं आहे त्या दृष्टिकोनातून मग तुम्हाला ते संलग्न कोर्सेस अवेलेबल असणार आहे. आता तर बरेच गोष्टी ऑनलाईन अवेलेबल असल्यामुळे ते इझिली ॲक्सेसिबल आहेत मुलांना, फिंगर टिप्सवरती अवेलेबल आहेत.
1: तेरणा कॉलेजमधले जे लेक्चर्स आहेत ते आणि तुमचं मग नातं कसं राहिलं एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून?
0: ॲक्च्युली मी म्हणजे भाग्यवान आहे की प्रत्येक म्हणजे ज्या पण वर्षी होतो मी मला सगळ्या शिक्षकांबरोबर चांगलं रिलेशन राहिलं, त्यामुळे मला म्हणजे एखाद्या वेळेस मला जर काही एखादी अडचण आली तर मी माझं तरी मी घाबरत नव्हतो, कसं कारण विद्यार्थ्यांना कसं होतं की कसं जायचं शिक्षकांना अप्रोच कसं करायचं, ह्या गोष्टी मला वाटतं की विद्यार्थ्यांनी थोडासा न्यूनगंड थोडासा बाजूला ठेवावा आणि आपल्यात काही कमी आहे तर त्या गोष्टी अप्रोच करून सॉल्व करून घ्याव्या, त्या कारण त्या तुमच्या फायद्याच्या आहेत. तर ह्या मी सतत मी शिक्षकांना वर्गातही क्लास चालू असतानाही विचारायचो त्यांना प्रश्न माझे, आणि त्यामुळे त्यांच्या मी लक्षातही राहायचो.
1: वा बर. आता एक असा विषय आहे की तो म्हणजे जसं आता इंजिनिअरिंगला स्कूलिंग इथं झालेलं होतं भोसले हायस्कूलला असं म्हटलं, मग असा काही विषय होता का की घरचे काय करतात नेमकं, मग वडील वगैरे, आणि त्यांनी काय असं सांगितलं होतं का तुम्हाला की हे स्वप्न पूर्ण करायचं किंवा अशाच पद्धतीनं काहीतरी व्हायला हवं, असं काही झाली होती का चर्चा?
0: माझे वडील सर्व्हिसला होते, BNC मध्ये होते, आई माझी गृहिणीच आहे. असं माझ्या आईची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं, पण मी त्यांची ती अकॅडमिकली एक्सलन्स तेवढी मे बी माझे प्रयत्न कमी पडले आणि तेवढा मी स्कोर करू नाही शकलो, त्यामुळं. पण माझ्या मनात होतं की मी इंजिनिअरिंग, म्हणजे माझी इच्छा होती की मी इंजिनिअरिंग करावं, पण त्यांचं पण एक स्वप्न मी पूर्ण करावाची इच्छा होती, पण ते नाही झालं. पण जे मी करतोय त्याच्याने त्यांना आता आनंद भेटतोय, त्याच्यात माझा आनंद. आय थिंक मी ते मग एक स्वप्न तरी त्यांना मी आनंद देऊ शकतोय माझ्या जे काही मी आता करतोय त्याच्या.
1: फॅमिलीने सपोर्ट केला?
0: हो नक्कीच, कधीही त्यांनी मला असं रोखलं नाही कोणती गोष्ट करण्यापासून. मला हे करायचंय. मी एक किस्सा सांगतो तुम्हाला. मी एक वर्ष इंजिनिअरिंग नंतर नी गेट करायचा प्रयत्न, गेटची एक्झाम द्यायचं माझं ठरलं होतं. मी त्यांना सांगितलं मी एक वर्ष काही करणार नाही, त्यांनी काहीच म्हणले नाहीत. माझ्या वडिलांनी मला फुल सपोर्ट केला. इवन मी तिथे सक्सेस नाही झालो, सक्सेसफुल नाही झालो, पण त्यानंतर त्यांनी मला असं कधी जाणून नाही दिलं की बाबा तू असं असं म्हणला होता एक वर्ष घालवलास. पण ते स्वतःला मला जाणीव होती की बाबा मी एक वर्ष घालवलं आहे, पण आता मी काही नाही करू शकलो. ठीक आहे, मी आता इथून पुढे अजून जबाबदारीनं वागेल आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.
1: अच्छा, मग ज्यावेळेस 2016 हे इंजिनिअरिंगचं पासआउट झालं, त्याच्यानंतर मग कंपनीमध्ये तर जॉब करायचं अगोदरपासून ध्येय होतं, मग ते कसं गाठलं आणि 2016 आज 2022 काय काय चेंज झाले जॉबच्या दृष्टिकोनातून?
0: ॲक्च्युली मी 2016 पासआउट झाल्यानंतर एक वर्ष तर मी माझं हे गेलं, फेल गेलं म्हणण्यासारखं झालं. त्यामध्ये मी नॉलेज भरपूर गेन केलं, कारण गेटचा अभ्यास करताना तुम्हाला खूप मोठा पूर्ण इंजिनिअरिंगचा 2-3 अभ्यास एका वर्षात करावा लागतो. त्यामुळं जे थोडाफार जे आपल्या गोष्टी चुकून राहतात आपल्याकडनं इंजिनिअरिंगमध्ये, किंवा आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, त्या गोष्टींना बारीकीनं लक्ष द्यावं लागतं. त्या गोष्टी मी लक्षात त्यावेळी त्या एका वर्षामध्ये त्याचा अभ्यास झाला, त्याचा फायदा झाला माझं बेसिक पूर्णपणे म्हणजे पक्कं करण्यासाठी. आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यानंतर मी ॲक्च्युली मी ते असताना कोर्स केला होता एक जे डिझाईनशी रिलेटेड जे मी तुम्हाला म्हणलं ते कोर्सेस केलेले, पण तो कोर्स इथे उस्मानाबाद सारख्या शहरामध्ये तेवढा खोलपर्यंत जेवढा वास्ट जे सॉफ्टवेअर आहे तेवढा ते अवेलेबल नव्हतं. मग पुण्याला जाऊन मला तो कोर्स पूर्णपणे करावा लागला, जेणेकरून मग मला ते तिथून मला मदत झाली की कंपनीमध्ये मग जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेलो त्यांनी मला त्या गोष्टींवर माझं अकॅडमिक प्लस हा कोर्स या दोन्हीचं नॉलेज हे बघितल्यानंतर नी कंपनीत माझं सिलेक्शन झालं.
1: अच्छा, म्हणजे 2017
0: पहिले 2017 डिसेंबरमध्येच आय गेस माझं 1.5 वर्ष, कारण तो कोर्स करण्याचा कालावधी 6 महिन्याचा होता, पण 6 महिन्याच्या आतच माझं प्लेसमेंट झालं होतं 5व्या महिन्यातच.
1: मुळात आता आपण काय पाहतो की उस्मानाबादच्या भागातून किंवा ग्रामीण भागातून गेलेल्या मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो, तिथं आपण इंटरव्ह्यूला कसं समोर जायचं किंवा काय करायचं असं बऱ्याचशा गोष्टी येतात. आज हे ते त्या गोष्टी थोड्या दिसून येतात, तर त्याला कसं ओव्हरकम करायचं?
0: नाही नक्की, कारण तो माझा तो अनुभव मीही म्हणजे त्यातून मीही गेलेलो आहे. मी सुरुवात ॲक्च्युली लास्ट इयरला जेव्हा मी होतो त्यावेळेसपासून मी आपल्या कॉलेजमध्ये ना तेव्हा एक TCS कंपनीचे येतात ते, तर त्यांच्या त्या क्लासेसला मी अटेंड केलं. त्यामध्ये थोडंफार इंग्लिश बोलण्याची आणि कम्युनिकेशन स्किल्सची माझी इम्प्रूव्हमेंट झाली. त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या ज्या की तुम्हाला हेल्पफुल होतील, तर त्यानुसार मी प्रयत्न करत होतो. मी झोपेत पण इंग्लिश बोलायचा प्रयत्न करायचो, मी रात्री स्वतःशी एक डायलॉग क्रिएट करायचो, एखादा सीन क्रिएट करायचो, आणि मग त्यानुसार मी माझाही आणि समोरच्याचंही भाषण म्हणजे संभाषण एकत्र करायचो, आणि तिथे मला कोणी जज करणार नव्हतं जर मी चुकलो. त्यामुळं जे न्यूनगंड ह्याच्यामुळे तयार होतं की समोरचा आपल्याला जज करेल, पण जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलताय तेव्हा तुम्हाला जज करणारं कोणी नसतं. स्वतःशी बोला किंवा आरशात बघून बोला, जर तुम्हाला समोर प्रतिकृतीच पाहिजे तर आरशात बोला. त्यामुळे काय होतं की हळूहळू तुमची जी भीती आहे ती कमी होत गेली. माझंही ते झालं, हळूहळू ती भीती कमी होत गेली. इंग्लिश तर अजूनही तेवढे परफेक्ट नाही,
1: पण
0: जे कामासाठी गरजेचे आहे मी काम पूर्ण करू शकतो एवढं मला जमतं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होणं. जेवढे तुम्हाला इंग्लिश गरजेचे आहे त्यापेक्षा तुमचं अकॅडमिक सी कंपनीलाही तुम्हाला सगळेच असं नसतात की कस्टमर फेसिंग असतात. तुम्हाला प्रत्येकालाच कम्युनिकेशन स्किल एकदम स्ट्रॉंग पाहिजे किंवा लँग्वेज एवढी स्ट्रॉंग पाहिजे असं गरजेचं नसतं. आता काही रोल्स असे असतात की कस्टमर फेसिंग असतात
1: बरोबर,
0: आणि काही रोल नसतात. तर मग कोणत्या रोलमध्ये तुम्ही जाणार आहेत त्यानुसार मग तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड करायचा आहे की तुमचे कम्युनिकेशन की तुमची लँग्वेज बिल्ड करायची. लँग्वेज मला तरी आतापर्यंत लँग्वेजमुळे कधीही प्रॉब्लेम आला नाही.
1: अच्छा, मग आता 2017 साली जी कंपनी जॉईन केली तीच आता आहे का त्याच्यामध्ये पण चेंजेस?
0: नाही, ऍक्च्युली मी 2017 साली HCL टेक्नॉलॉजीज म्हणून कंपनी जॉईन केलेली. त्यानंतर मी एक वर्षानंतरच चेंज केलेलं. मला काही इश्यूजमुळे मी दुसरी कंपनी जॉईन केली. त्यानंतर मी कॅपजेमिनी म्हणून एक फ्रेंच कंपनी आहे तिथे मी 3 वर्ष होतो. आणि आत्ता मी रिसेंटली डसो सिस्टममध्ये आहे. एक वर्ष कार्यरत, आत्ताच 1 नोव्हेंबरलाच माझं 1 वर्ष पूर्ण झालं या कंपनीमध्ये.
1: बरोबर, मग आता ह्या कंपनीमधला जॉब कसा आहे मग नेमका? सॅटिस्फाईड आहे की अजून याच्या पुढे पण अजून काही?
0: आता सध्या माझी R&D प्रोफाईल आहे. मी सध्या तरी खुश आहे या कंपनीमध्ये. फ्युचर म्हणजे ज्या गोष्टीमध्ये मला काम करायचं होतं, इवन मी पहिल्या माझ्या 2 कंपन्यांमध्येही या ज्या टेक्नॉलॉजीवरती काम करत होतो ती टेक्नॉलॉजी मुळातच ज्या कंपनी मी आत्ता काम करतो त्या कंपनीचीच आहे.
1: अरे वा, हा.
0: तर त्यामुळं तो माझा एक गोल होताच की मला ह्या कंपनीमध्ये जॉईन करायचं आहे शेवटी. तो मला एक प्रकारे पूर्ण झाल्यासारखा वाटतो सध्याला.
1: अच्छा, मग आता बऱ्याच इंजिनियर किंवा जे आता अशा कंपनीमध्ये जॉब करतात प्रत्येकाची इच्छा असते कधी ना कधीतरी एकदा म्हणजे आपण आउट ऑफ कंट्री जाऊन यावं, काहीतरी तिकडे जाऊन काम करून यावं, असं काही स्वप्न आहे किंवा ते पण काही असं पूर्ण करण्याचा विषय आहे?
0: सध्या तरी माझा असा विचार नाही आहे. होता तो विचार प्रत्येकाचा असतो, IT मध्ये काम करणाऱ्यांचा तर नक्कीच असतो. त्यामागे काही फायनान्शियल रिझन्स असतात, कारण बाहेर गेल्यानंतर परदेशी गेल्यानंतर जे तुमचं इनोमरेशन आहे ते वाढतं, त्यामुळं नक्कीच त्याचा फायदा होतो. भविष्यात असा विचार आहे माझा नक्कीच कुठे जायचा माझा, पण बघूया पुढे काय होतं.
1: अच्छा,
0: आता सध्या तरी काय विषय असा विचार नाहीये.
1: तर आता एकूण हे ऐकणारे जे सर्व विद्यार्थी मित्र आहेत, खास करून आता आपण बऱ्याचशा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पाहतो की तिथल्या भागातले मुलं ॲडमिशन घेताना दिसून येतात. अगोदरचा काळ वेगळा होता, पण आता आपण पाहतो बहुतांशी मुलं उस्मान जिल्ह्याशी निगडीत आहेत आणि ते इथलेच विद्यार्थी जे आहेत ते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत आहेत आणि घेतलेले पण आहेत. त्या सर्वांना जर येणारे आहेत त्यांच्या 2-3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये जर त्यांना अजून काही गेन नॉलेज करायचं असेल तर आजच्या जमान्याप्रमाणे त्यांनी कशा पद्धतीनं स्वतःला प्रिपेअर केलं पाहिजे असं वाटतं?
0: माझा असं विचार आहे की इंजिनिअरिंग असं फील्ड आहे की तिथं तुमचं बेसिक मुळात तुमचं फाउंडेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एनिथिंग. तुमचं जर फाउंडेशन जर मजबूत असेल तर वरती तुम्ही काही करू शकता. तर तुमचं फाउंडेशन एकदम बिल्ड करा, त्याच्याने काय होतो त्याच्याने तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. आणि जेव्हा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो तेव्हा तुम्ही काहीही अचीव करू शकता. तर मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही ज्या पण गोष्टींना नजरअंदाज करून चालतो त्या गोष्टी करू नका. थोडाफार एन्जॉय करा, सगळ्या गोष्टी करा, पण त्यानुसार जे आपले इंजिनिअरिंगचं कोर नॉलेज आहे ते तुम्हाला कधीही हेल्प करतं. कारण सरतेशेवटी जे फाउंडेशन आहे तुमचं ते तुम्हाला मदत करतं. तर फॉर्म्युलेज काही चेंज होणार नाहीत, पण वरती त्याचं ॲप्लिकेशन ह्या गोष्टीत करायचं की त्या गोष्टीत करायचं ते वेगळा भाग झाला. ते कंपनीत गेल्यानंतर किंवा तुम्ही बिझनेस करता त्यावेळी तुम्ही ठरवता, पण मुळात तुम्हाला त्या गोष्टी आधी माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेल की तुम्ही तुमच्या कोर नॉलेजवरती भर द्या आणि कम्युनिकेशन स्किल आणि लँग्वेज थोडंफार त्याचं मदत नक्कीच होते.
1: मित्रांनो, आपण बोलत आहोत, संवाद साधत आहोत ते ऋषिकेश केंद्रे यांच्याशी. 2016 साली मेकॅनिकल ब्रँचमधून पासआउट झालेले आहेत. सध्या डसॉल्ट सिस्टीम यामध्ये पुणे या ठिकाणी ते कार्यरत आहेत. ऋषिकेश, असा विषय आहे की पूर्ण एज्युकेशन कम्प्लीट झालं, ठीक आहे, घरच्यांनी पण सपोर्ट केला, सगळं झालं, एवढं सगळं सुरळीत झालं की कधी कधी अडचणी पण आल्या?
0: थोडासा ब्राईट स्टुडंट म्हणजे मी म्हणणार नाही स्वतःला, पण थोडं माझं अकॅडमिक चांगलं होतं त्यातल्या त्यात, तर मग घरच्यांकडून पण ते कंटिन्युअसची अपेक्षा असते. तर सेकंड इयर फर्स्ट इयर माझं खूप चांगलं गेलं, चांगले मार्क्स आले, घरचे खुश झाले. थर्ड इयरमध्ये मी थोडासा जास्त तेवढा लक्ष दिलं नाही अकॅडमिकवरती, जास्त जरा बाकी गोंधळ करणे, मित्रांबरोबर मस्ती करणे या गोष्टींमध्ये थोडा लक्ष दिल्यामुळं थोडंसं माझं थर्ड इयरच्या फर्स्ट सेममध्ये मार्क्स कमी आले, त्यामुळं घरचे खूप नाराज झाले होते. पण मग मी त्यानंतर सेकंड सेमिस्टरमध्ये कव्हर केलं, बाकीच्या गोष्टीही केल्या, पण यांनाही थोडंसं महत्त्व दिलं. आणि मग थोडंफार
1: ना, पण अशा अडचणी आल्यानंतर, डिप्रेशन आल्यानंतर, चला सगळं सोडून आपण आता कुठं जंगलात जाऊन बसूयात असं कधी
0: नाही, तसा विचार मी करत नाही ॲक्च्युली. मी माझं एक गोल होतं, मी त्या अचीव करण्यासाठी मी प्रेरणात नव्हतो. मी घरातला मोठा आहे, मला एक माझ्या लहान भावंडांसाठी एक आदर्श ठेवायचा होता, जबाबदारी. हा, तर त्या गोष्टीमुळे मी माझं असं वेगळे विचार मी कधीच मनात आणले नाही.
1: अच्छा, बर. मग आता अशा डिप्रेशनच्या कालावधीमध्ये किंवा असं कधी चित्रपट पाहणं किंवा गाणे ऐकणे असा विषय?
0: हा, मी गाणे चित्रपट म्हणजे चित्रपट बघतो, गाणेही ऐकायला मला जुने गाणे, ऍक्च्युअली 90s गाणे माझे आवडीचे
1: आहेत.
0: कधी कधी जॅझ म्युझिक वगैरे ते पण मी ऐकायला आवडतं.
1: अच्छा,
0: ते कसं सुदिंग राहतं आणि तुमचं कंट्रोल माइंड शांत करायला मदत करतं जॅझ म्युझिक, माझ्यासाठी तरी.
1: अच्छा अच्छा. मग या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आल्यानंतर कुठलं 90s गाणं असं डोक्यात आलं होतं पहिल्यांदा?
0: पप्पा कहते है बड़ा नाम करेगा.
1: अच्छा अच्छा. तर नॉर्मली कसं आहे की एकतर बहुतांशी मी जेवढे अल्युमिनियमचे इंटरव्ह्यूज केले त्याच्यामध्ये एकतर पापा कहते बड़ा नाम करेगा तर असं गाणं येतं, नाहीतर मग थ्री इडियट्समधलं एक गाणं येतं, असं एक नेहमी ते गाण्याचा जो असतो.
0: मला ऍक्च्युअली काही मूवीजमध्ये आजकाल चांगले गाणे येत आहेत, एखादा दुसरं, मला आत्ताचे गाणे तेवढे आवडतच नाही.
1: 90s फक्त विषय.
0: हा, कारण लिरिक्स म्हणा किंवा जे ओरिजिनॅलिटी त्या गोष्टी होत्या, आजकाल ते सगळं रिमेक आणि आंटीन हे ते सगळं चाललंय, आणि ते रॅप म्युझिक मला तेवढं नाही आवडत.
1: अच्छा, तर निश्चित मी ऋषिकेश केंद्रे तुमच्या सर्व पुढच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, आणि लवकरच तुम्ही तुमचा बिझनेस पण स्टार्ट करावं जे तुमच्या डोक्यामध्ये कुठेतरी आहे थोडंसं, प्लस तुम्हाला बाहेर देशामध्ये पण जाऊन यायचं आहे तर त्याचा पण एक विचार करून त्या पद्धतीनं करावं, आणि तुमच्या भविष्यामध्ये तुम्ही आणखीन यश संपादन करावं असं रेडिओ तेरणाच्या वतीनं शुभेच्छा देतो.
0: खूप खूप धन्यवाद.
1: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: पेरुनी नवी जन्मे नमी वा
1: मन मन मन मन्ना मन्ना मन वन टू

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
1: मंडळी नमस्कार। मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, शेती आणि शेतकरी यांची खरी दिवाळी असते ती शेती शिवारात।

माहिती आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत. मंडळी, आपण बघतो आहोत बऱ्याच ठिकाणी रब्बी हंगामाची पेरणी वगैरे झालेली आहे. याच अनुषंगानं एक महत्त्वाच्या तेलबिया पिकाविषयी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण माहिती करून घेणार आहोत, जे पीक खरंच आपल्या शेतकरी बांधवांना समृद्धी देऊ शकते. याच्यामध्ये आपण बघणार आहोत सूर्यफूल लागवडीचं जे सुधारित आणि शाश्वत तंत्रज्ञान आहे त्याच्या संदर्भामध्ये. मंडळी, सूर्यफूल हे कमी कालावधीत आणि तिन्ही हंगामात येणारं एक महत्त्वपूर्ण तेलबिया पीक आहे. सूर्यफुलाच्या बियांमध्ये 40 ते 45% तेलाचे प्रमाण आहे. सूर्यफूल तेलामध्ये 69% लिनोलेइक आम्ल असून ते रक्तातील कोलेस्ट्रॉल प्रमाण कमी करून उत्तम रक्ताभिसरण करण्यास मदत करत असते. हवामानाच्या संदर्भात मंडळी माहिती करून घेणार आहोत. मुळात थंड हवामानातील हे पीक असून बियाण्याची चांगल्या उगवणीसाठी 8 ते 10 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. पिकाची वाढ बियाण्यातील तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी रात्रीचे तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस तर दिवसाचे तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस असणं खूप गरजेचं आहे. पूर्व मशागतीच्या संदर्भात मंडळी माहिती करून घेऊयात. खरीप हंगामासाठी जमिनीची चांगली मशागत केलेली असल्यास रब्बी हंगामामध्ये एखादी नांगरट करून कुळवाच्या 2 पाळ्या देऊन आपण या पिकाची लागवड करू शकतो. पेरणीची वेळ हा पाण्याच्या उपलब्धतेप्रमाणे निश्चित करावी, कारण सूर्यफुलाला पाण्याचा ताण सहन होत नाही. पिकाची फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था पावसात सापडणार नाही असे नियोजन शेतकरी बांधवांनी करणं खूप महत्त्वाचं आहे. रब्बी हंगामामध्ये सूर्यफूल लागवडीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण असलेली जमीन निवडणं गरजेचं आहे. रब्बीसाठी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या काळात लागवड पूर्ण करणं गरजेचं आहे. आजच्या वेळेनुसार पेरणीच्या काळामध्ये थोडासा बदल देखील होऊ शकतो. 30 सेंटीमीटरपेक्षा कमी खोली असलेल्या पाणथळ जमिनीत या पिकाची लागवड करू नये. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 असल्यास चांगले उत्पादन आपण घेऊ शकतो. बीजप्रक्रियेच्या संदर्भात मंडळी बघूयात. मररोग मुळकूज या रोगाच्या प्रतिबंधासाठी पेरणीपूर्वी थायरम अथवा कार्बंडेझियम 2 ते 2.5 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बियाण्यास त्याची बीज प्रक्रिया करावी. केवडा रोगाच्या प्रतिबंधासाठी मॅटॅक्झिल 35 SD 6 ग्रॅम तर मावा आणि इतर रसशोषक किडींना प्रतिबंध करण्यासाठी एमिडा क्लोरोपीड 70 WA 5 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करून घेणं गरजेचं. म्हणजेच त्यांच्यामुळे पसरणाऱ्या विषाणूजन्य रोगांना प्रतिबंध होऊ शकतो. त्यानंतर हवेतील मुक्त नत्राच्या स्थिरीकरणासाठी ॲझोटोबॅक्टर 25 ग्रॅम आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू अर्थात PSB 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळणं खूप गरजेचं आहे. पेरणी बघूयात. जिरायती पेरणी 2 चाड्यांच्या पाभरीने केल्यास बी आणि खत एकाच वेळी पेरता येऊ शकतं. बागायती पिकाची लागवड सरीवरंब्यावर टोकन पद्धतीने केल्यास अधिकचा फायदा होऊ शकतो. बियाणे 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल पेरू नये. विरळणी आणि आंतर मशागतीच्या संदर्भात मंडळी बघूयात. संकरित सूर्यफूल पिकाची हेक्टरी रोपांची संख्या ही जवळपास 55,000 जास्त ठेवणं महत्त्वाचं आहे. तिफरीने पेरणी करतेवेळी रोपांची संख्या ही कमी अधिक होत असते. अधिक झालेली संख्या कमी करण्यासाठी विरळणी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. विरळणीचा परिणाम खताच्या मात्रेवढाच दिसून येतो, म्हणून पेरणीनंतर 10 ते 12 दिवसांनी विरळणी करून एके ठिकाणी फक्त एकच जोमदार रोप ठेवणं गरजेचं आहे. पहिली खुरपणी केल्यानंतर पहिल्या 15 दिवसात आटोपून घ्यावी. पहिली कोळपणी पेरणीनंतर 20 दिवसांनी तर दुसरी कोळपणी 40 दिवसांनी करावी. लोह मॅंगनीज आणि मॉलिब्लेडनम कमतरता असलेल्या जमिनीत ही सूक्ष्म अन्नद्रव्ये शिफारशीप्रमाणे द्यावीत. फुले उमलण्याच्या वेळी बोरॉक्स 0.2% म्हणजेच 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी केल्यास दाणे भरण्याचे आणि त्यातील तेलाचे प्रमाण वाढते. झिंक सल्फेट 1% म्हणजेच 10 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकते. सिंचन व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. सूर्यफूल हे पाण्यासाठी अतिसंवेदनशील असं पीक आहे. एकूण पाणी वापराच्या 20% पाणी वाढीसाठी, 55% पाणी फुलोरा अवस्थेत तर उरलेले 25% पाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत वापरलं जातं. पिकास रोपावस्था, फुलकळी अवस्था, फुलोऱ्याची अवस्था, दाणे भरण्याची अवस्था या 4 संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणं गरजेचं आहे. फुलकळी ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहतात, उत्पादनात त्याच्यामुळे घट येऊ शकते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार नियोजन करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आपल्याकडे 1 पाळी देणे इतकं पाणी असेल तर पीक फुलोऱ्यात असताना म्हणजे पेरणीनंतर 55 ते 65 दिवसांनी पिकास पाणी देणं गरजेचं आहे. आपल्याकडे 2 पाळ्या इतकं

0: पाणी असेल तर फुलकळे अवस्था म्हणजे पेरणीनंतर 30 ते 35 दिवस आणि पीक फुलवऱ्यावर असताना म्हणजे पेरणीनंतर 55 ते 65 दिवसांनी पिकास पाणी देणं गरजेचं आहे. आपल्याकडे 3 पाळ्या देणे इतकं पाणी असेल तर फुलकळी पीक फुलवऱ्यावर असताना आणि दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आपण या पिकास पाणी देऊ शकतो. मंडळी, पीक फुलोरा अवस्थेत असताना तुषार सिंचन वापरू नये. फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण कमी पडल्यास दाणे पोकळे राहतात, त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. तण नियंत्रणाच्या संदर्भात माहिती करून घेऊयात मंडळी. सूर्यफुलास फुटवे किंवा फांद्या फुटत नसल्याने तणे मोठ्या प्रमाणात वाढतात. तण नियंत्रणासाठी 15 दिवसाच्या अंतरानं 2 कोळपणे आणि 1 खुरपणी करून घेणं गरजेचं आहे. रासायनिक तणनाशकाचा वापर करणार असाल तर पेरणीनंतर आणि उगवणपूर्ण वापरायचे तणनाशक पेंडॉमेलेथिन 30% EC 25 ते 30 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे पेरणीनंतर, परंतु पीक उगवण्याच्या पूर्वी त्याची फवारणी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर गरजेनुसार 25 ते 30 दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करून पीक तणविरहित आपण ठेवू शकतो. सूर्यफुलात बी भरण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी पीक फुलऱ्यात असताना सकाळी 8 ते 11 दरम्यान 1 दिवसाआड फुलावरून हात आपण फिरवणं गरजेचं आहे. हस्तपरागीकरण शक्य नसल्यास फुले उमलण्याच्या वेळी बोरॅक्स 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फक्त फुलांवर फवारणी आपण करू शकतो. आणि याच्यानंतर मंडळी आणखी एक महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये मधमाशांच्या पेट्या हेक्टरी 5 या प्रमाणात जर आपण ठेवल्या तर याचा खूप चांगला फायदा आपल्याला या सूर्यफूल लागवडीमध्ये होऊ शकतो. या ज्या पेट्या आहेत त्या आपल्या भागामध्ये उपलब्ध असू शकतात आणि यामुळे मधुमक्षिका पालन करणाऱ्यासुद्धा खूप चांगला फायदा होऊ शकतो. याच्यासाठी शेतकरी बांधवांनी ह्या ज्या मधपेट्या आहेत तर त्या आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपण ठेवणं खूप गरजेचं झालेलं आहे. मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर आपण सूर्यफूल पिकाची लागवड करणार असाल तर सुधारित जे वाण आहेत ते वाण आपण वापरणं गरजेचं आहे. सरळ वाणामध्ये मॉडर्न SS 2038 ज्याला भाणू या नावानं आपण ओळखतो, LS 8, LS 11 आणि संकरित वाणामध्ये KBSH 44, LSHS 35, LSFH 171 या वाणांची आपण निवड करू शकतो आणि चांगलं उत्पादन घेऊ शकतो. तर मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात आपण इथंच थांबतोय. तर मंडळी, चालू हंगामामध्ये जर आपण सूर्यफूल पिकाची योग्य व्यवस्थापन करून जर लागवड केली आणि पाण्याचं योग्य नियोजन केलं तर निश्चितपणे या चालू हंगामामध्ये आपणास चांगला फायदा होऊ शकतो.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ 13.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: कुस्ती तुतरला राजमा जग राजमा जग राजा
1: अरे वाला पट्टा
0: टांग मारून चटपट केला जोडीदाराला जोडीदाराला जोडीदाराला
1: हाय रे गबरो
0: अग अग बगा
1: अग पर काय बगा
0: हे पहलवान

0: लगीन झालं गोंधळ झाला, आता एक काम हो उरलं,
1: आता आणि काय उरलं।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती। मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक सुरेल आवाज आपण ऐकलेले आहेत, त्यापैकीच एक सुरेल आवाज म्हणजे बेला शेंडे। एखादं भजन असो किंवा एखादं विरह गीत, एखादं रोमॅन्टिक गाणं असो किंवा ताल धरायला लावणारी लावणी, जिचा आवाज फिट होतो म्हणजे गोड गळ्याची गायिका बेला शेंडे। तिचा जन्म पुण्याचा आणि डॉक्टर संजीव शेंडे आणि मेधा शेंडे यांच्या घरात बेलाचा जन्म झाला।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. बेलाचं शिक्षण झालं पुण्यामध्येच. तिने कॉमर्स ही डिग्री संपादन केली. लहानपणापासूनच आपल्या आजीकडून संगीताचे धडे गिरवणाऱ्या बेला शेंडेनं आधीच ठरवलं होतं की मी करिअर करेन तर गाण्यातच, आणि म्हणूनच लहानपणापासूनच तिने अनेक कार्यक्रमांमधून गायला सुरुवात केली होती.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। रंगभूमीवरची अभिनेत्री आणि किराणा घराण्याची शास्त्रीय गायिका कुसुम शेंडे ही बेलाची आजी होती। तिच्याकडूनच सुरुवातीला संगीताचं प्रशिक्षण घेतलेल्या बेलानं नंतर वडिलांकडून आणि इतरही काही गुरूंकडून संगीताचे धडे गिरवले, पण तिला जास्त रस होता तो सुगम संगीतामध्ये। बहीण श्रावणी शेंडेनं शास्त्रीय गायकीमध्ये एक अनोखी ओळख निर्माण केली होती। खऱ्या अर्थानं बेला शेंडेला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी एखादं निमित्त हवं होतं आणि ते निमित्त मिळालं सारेगम पच्या माध्यमातून।

केवळ 16 वर्षाच्या बेलानं सारेगम प ची मेगा फायनल जिंकली आणि संपूर्ण भारतामध्ये नावलौकिक मिळवला. मग तिच्यासाठी अनेक ऑफर्स चालून आल्या, काही बॉलिवूड मधल्या तर काही दक्षिणेकडच्या चित्रपट सृष्टीतूनही. कैसा ये जादू या अल्बमच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस तिची भेट घडली ती इलाई राजाच्या मुलाशी, कार्तिक राजाशी. त्यानंतर जवळपास 7 वर्ष या दोघांचा कधी संपर्क झाला नव्हता. 7 वर्षांच्या नंतर एका रेकॉर्डिंगच्या वेळी त्यांची पुन्हा एकदा भेट झाली आणि त्यांनी तिला दक्षिणेकडच्या चित्रपटांसाठी विचारणा केली, तेव्हा तिनं त्वरित होकार दिला.

2001 साली महेश मांजरेकरांच्या तेरा मेरा साथ रहे आणि एहसास या सिनेमातून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण करणाऱ्या बेला शेंडनं आता बॉलिवूड सोबतच दक्षिणेकडेही आपला दबदबा करायला सुरुवात केली होती. चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्या अगोदरच तिने अनेक देशा विदेशांमध्ये गाण्यांचे कार्यक्रम केले होते. केवळ 16 वर्षाच्या बेलानं अमेरिकेमध्ये 30 अधिक कॉन्सर्ट केले होते. कदाचित हा विक्रम करणारी ती एकमेव भारतीय गायिका असावी.

तिच्या कारकिर्दीमध्ये तिला एक मोठा ब्रेक मिळाला, तो चित्रपट पहेली. जेव्हा तिनं राणी मुखर्जीसाठी पार्श्वगायन केलं, त्यानंतर तिनं मागं वळून पाहिलंच नाही. ए आर रहमान असो, इलाई राजा असो किंवा शंकर एहसान लॉय यांसारख्या अनेक दिग्गज संगीतकारांसाठी तिनं अनेक गाणी गायली. आशुतोष गोवारीकरच्या जोधा अकबर या सिनेमात ऐश्वर्या रॉयसाठी गायलेलं मनमोहना हे भजन तिनं आपल्या आईला समर्पित केलं, कारण ती म्हणते, मी आयुष्यात संगीत क्षेत्र निवडलं ते माझ्या आईमुळे. रज्जू या सिनेमासाठी तर व्हॉट्सअप युअर राशी या सिनेमात प्रियंका चोप्रासाठी तिनं पार्श्वगायन केलं.

सिने संगीतातील माइलस्टोन मानल्या जाणाऱ्या ए आर रहमान सोबत आणि मराठीतल्या मेलडी किंग असणाऱ्या अशोक पत्किन सोबतही तिनं अनेक गाणी गायली. हिंदीमध्ये अनेक नायिकांचा आवाज ठरणाऱ्या बेला शेंडेनं मराठी सिनेसृष्टीतही पदार्पण केलं. अजय अतुलच्या नटरंग या सिनेमाच्या माध्यमातून अप्सरा आली आणि वाजले की बारा या लावण्यांच्या माध्यमातून तिनं रसिकांना ताल धरायला लावला.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. आता मात्र मराठीतही बेला शेंडे व्यतिरिक्त दुसरी कोणतीही आघाडीची गायिका आसपास दिसत नव्हती. बहुतांश सिनेमांमध्ये अनेक नायकांचा आवाज ठरलेली बेला शेंडेनं अविनाश, कौशल, अजित यासारख्या अनेक संगीतकारांसोबत गाणी गायली. ग्लॅमरस जगामध्ये वावरणारी ही एक साधी भोळी नायिका खरं तर कुटुंबात रमणारी आहे. तिला जेवण बनवण्याची आवड आहे आणि म्हणूनच कधी फावला वेळ मिळाला तर तिला वेगवेगळ्या पदार्थ बनवून खायला आवडतात. चित्रपट सृष्टीमध्ये पार्श्वगायन करणाऱ्या बेलाला मदन मोहन, शंकर जयकिशन आणि RD बर्मन यांची गाणी प्रचंड आवडतात आणि म्हणूनच बेला के फूल यासारख्या कार्यक्रमातून तिने या संगीतकारांची अनेक गाणी रसिकांसाठी सादर केली. तर बहीण श्रावणी सोबत संगीत सरिता हा अनोखा कार्यक्रम रसिकांच्या भेटीस आणला.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. मराठीमध्ये स्वप्नील असो, डॉक्टर सलील कुलकर्णी किंवा हिंदीमध्ये सोनू निगम, साधना सरगम आणि कविता कृष्णमूर्ती यासारख्या अनेक गायकांसोबत गाताना तिला निराळाच आनंद मिळतो. मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नडी यासारख्या विविध भाषांमध्ये आपल्या गायकीने अनेक गाणी स्वरबद्ध करणाऱ्या बेलाला उर्दू शिकण्याचीही हौस आहे. त्यासाठी तिने उर्दूचे धडेही गिरवले, ते आपल्या वडिलांकडून. हा खेळ सावल्यांचा, कृष्णकळी, झाले मोकळे आकाश यासारख्या मालिकांसाठी पार्श्वगायन करणाऱ्या बेलानं तू ह्या धर्मकोणचा या चित्रपटात खुरखुऱ्या हे गाणं इतक्या सुरेल रित्या गायलं की या गाण्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट गायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तो 2014 साली.
1: ता ता ता ता ता ता ता ता धकटी तक तांग, धकटी तक तांग, दिगी धक दिगी धक दिगी धक तांग तांग तांग तांग धिंता धा धा धिंता ता धिंता तक दागिने दागिने दागिने दागिने ता क्रजिंत नक दिन तदिंत नक दिन.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ

प्रेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. शंकर महादेवांच्या ब्रेथलेस सॉन्ग प्रमाणेच मराठीत कन्हेरीची फुलं या अल्बम मध्ये एक मराठी ब्रेथलेस सॉन्ग गाऊन तिनं नवा विक्रम रचला.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. आजवर अनेक पुरस्कारांवर मोहर उमटवणाऱ्या बेला शेंडेच्या आगामी वाटचालीसाठी रेडिओ तेरणाकडून मनपूर्वक शुभेच्छा. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून, टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: इश्क वो बला है, इश्क वो बला है, जिसको छुआ इसने वो जला है।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय

0: आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि पुढे जीवनाच्या प्रवासामध्ये जात असताना यशाचे अनेक टप्पे पार केलेले असतात, आयुष्यामध्ये चढउतारही पाहिलेला असतो आणि त्यामुळे निश्चितच ते यशस्वी होत असतात. त्यांच्या या यशाचा प्रवास आपण जाणून घेत असतो जेणेकरून आपल्यालाही मोटिवेशन मिळावं आणि पुढे प्रवास करत असताना ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवर मात करण्यासाठी आपल्याकडे अगोदरच त्याचं ज्ञान असावं. अशा पद्धतीनं आपण तेरणीची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये सर्व तेरणाचे जे ॲल्युमिनी आहेत त्यांचं आपण जाणून घेत असतो, त्यांच्या यशाचा प्रवास जाणून घेत असतो. आज अशाच पद्धतीनं रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलेलं आहे ऋषिकेश केंद्रे यांना. ते 2016 पासआउट आहेत मेकॅनिकल या ब्रँचमधून आणि सध्या ते डसॉल्ट सिस्टीम पुणे या ठिकाणी ते कार्यरत आहेत आणि अतिशय उत्तम प्रकारचं करिअर त्यांनी घडवलेलं आहे, तेव्हा आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या यशाचा हा प्रवास. मी सर्वप्रथम आपलं स्वागत करतो ऋषिकेश. आपल्याला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या परिसरामध्ये येऊन काय वाटतं, कसं वाटतं ते सांगा.
1: सर्वप्रथम धन्यवाद मला इथं बोलवल्याबद्दल, कारण हे आत्ता मी जेव्हा हा परिसर बघतो खूप बदल झाला आहे आणि हा बदल चांगला आहे, यामुळे निश्चितच कॉलेजला आणि एकंदरीत विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होईल असं माझं मत आहे.
0: अच्छा, 2016 आणि 2022 सहा वर्षात फरक पडला असं दिसतो इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किमान.
1: हो नक्कीच.
0: बरं, आणि आता दुसरा विषय याच्यामध्ये असा येतो की 2016 आत्ताच्या ह्या 6 वर्षानंतर, तर 2016 अगोदरचं जे इंजिनिअरिंग कॉलेजचं तुमचं अकॅडमिक्स होतं त्या काळातलं जे काही इथलं शिक्षणाचं वातावरण होतं त्या आपण स्मृतींना काही उजाळा मिळाला का.
1: हो नक्कीच, 2000 कारण जेव्हाही कॉलेज इवन कॉलेज समोरून जातानाही नॉस्टॅल्जिक झाल्यासारखंच होतं. कॉलेजमध्ये आल्यानंतर एक वेगळी फिलिंग राहते. आता ते 6 वर्ष झाल्यानंतर कॉलेज सुटलं आहे तर ते एक कॉलेजमध्ये आल्याची फिलिंग कधी वेगळीच राहते आणि आय ऑलवेज लाईक इन द कॉलेज.
0: काय जुन्या मित्रांची वगैरे आठवण, त्यावेळेस केलेलं मौज मजा असं सगळं?
1: खूप, प्रत्येक ठिकाणी म्हणजे कॉलेजमध्ये. इथं लास्ट इयरला आम्ही या बिल्डिंगमध्ये होतो आपण जिथे बसलो होतो. फर्स्ट इयरला तिकडं फर्स्ट इयरची सेपरेट बिल्डिंग होती, तिकडे वेगळीच धमाल होती. तिथे लायब्ररीमध्ये लायब्ररीचा एरियामध्ये थोडासा धिंगाणा खूप चालायचा, शांततेची गरज होती पण तिथे धिंगाणा खूप चालायचा. खूप खूप अशा गोष्टी आहेत ज्या आठवतात.
0: सुरुवातीला तर आता ह्या सगळ्या गोष्टी आठवलेल्या असणार आहेत, पण आता जे ऐकणारे विद्यार्थी आहेत त्यांना हे पण ऋषिकेश तुमच्याकडून ऐकायचं आहे की 4 वर्षाच्या कालावधीमध्ये, तुमच्या एज्युकेशनच्या कालावधीमध्ये तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातलं तुमचं शिक्षण कसं राहिलं, अकॅडमिक्स कसं राहिलं?
1: ॲक्च्युली माझं आता 2012 मी फर्स्ट म्हणजे ॲडमिशन घेतलं. 2012 म्हणजे इंजिनिअरिंग करायचं माहिती होतं फक्त, पण इंजिनिअरिंग काय असतं हे कॉलेजमध्ये आल्यानंतरच कळतं. म्हणजे एवढी म्हणजे माझ्या घरात कोणी एवढं असं जास्त शिकलेलं नव्हतं, त्यामुळं माहिती होती की आपल्याला इंजिनिअरिंग करायचं आहे. ऐकून होतो की इंजिनिअरिंग चांगलं असतं, इंजिनिअरिंगने आयुष्य सुधारतं, पण ते इंजिनिअरिंग ॲक्च्युअलमध्ये काय असतं हे एक कॉलेजमध्ये आल्यानंतर नाही, एक 5-6 महिने इथं घालवल्यानंतर समजून येतं की बाबा हळूहळू ही अशी गोष्ट आहे.
0: अच्छा, आणि आपल्याला जे काय ग्रो करायचं आहे त्याच्या स्टडीचा पण फॉर्मॅट बदलतो.
1: हो बरोबर, कारण आपण 12वीपर्यंत एक विद्यार्थ्याचा एक वेगळा माइंडसेट असतो आणि माझं असं होतं की आम्ही जे माझं जे 12वीपर्यंत स्कूलिंग झालं ते आमचं कॉलेज जे होतं ते हायस्कूलला जोडूनच होतं, ज्युनियर कॉलेज जे म्हणजे ते शाळेचा वेगळा अनुभव नव्हता, तो शाळेपेक्षा वेगळा अनुभव नव्हता,
0: वेगळा अनुभव नव्हता कॉलेजचा.
1: पण इथे डायरेक्ट नंतर नी कॉलेजमध्ये आल्यानंतर नी एक पूर्णपणे एक फेज चेंज झाल्यासारखा अनुभव, म्हणजे आयुष्यामध्ये एक नवीन फेज चालू झाल्यासारखा.
0: 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आता मेकॅनिकलला तर प्रवेश घेतलेला होता, त्यामुळे मेकॅनिकलच्याच माध्यमातून तुम्हाला पुढचं करिअर घडवायचं होतं, तर त्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला लेक्चरचा सपोर्ट असेल किंवा तुमच्या स्वतःचा स्टडीचा भाग असेल तो कसा राहिला?
1: नक्कीच, कारण अकॅडमिकली आता सुरुवात जेव्हा झाली तेव्हा एक 12वीपर्यंत बेसिक असतो आपला तयार, पण त्यानंतर नी इम्प्लिमेंटेशन साईड ज्या गोष्टी जे की ज्याच्यासाठी इंजिनिअरिंग गरजेचं असतं ॲप्लिकेशन लेवलला, त्या गोष्टी आपल्याला कॉलेजमध्ये आल्यानंतर हळूहळू शिकायला म्हणजे समजायला सुरुवात होते आणि त्या दृष्टीनं आपण तसा विचार करायला लागतो. तर त्या गोष्टी फर्स्ट इयरला थोडीशी जाणीव यायला लागते हळूहळू, जसं आपण कॉलेजमध्ये ग्रो होत जातो त्यानुसार आपलं एक विचारसरणी पण बदलत जाते हळूहळू. आम्ही फर्स्ट इयरपर्यंत तेवढं कॅज्युअल घेतो माणूस, पण सेकंड इयर थर्ड इयर ह्या गोष्टी थोड्या थोड्या मॅच्युरिटी जशी जशी येत जाते त्यानुसार मग आम्ही त्यानुसार विचार करायला लागतो. आणि ठीक आहे, फर्स्ट इयर सेकंड इयरपर्यंत आपण तेवढा विचार

0: नाही करत आणि एक कॉलेज लाईफ जगण्याचा पण आनंद घेतो आपण, पण थर्ड इयर येईल किंवा लास्ट इयर येईपर्यंत आपल्याला एक वेगळं भान पण निर्माण होते की बाबा आपल्याला कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर या वेगळ्या कॉर्पोरेट जगामध्ये किंवा एका लाईफ जॉबच्या जगामध्ये किंवा बिझनेस करायचा, ह्या गोष्टींचा पण आपण हळूहळू विचार करायला लागतो. तोच विचार नॉर्मली होता, माझं बिझनेसचं काही नव्हतं, मला जॉब करायचा होता सुरुवात, कारण बिझनेस करण्यासाठी थोडा अनुभव पण गरजेचा आहे, भविष्यात काय होईल ते माहित नाही.
1: अच्छा अच्छा.
0: पण एक बेसिक
1: इंजिनिअरिंग करत असताना एक कंपनीमध्ये जॉब करणं असा एक
0: करणं.
1: अच्छा, मग ज्यावेळेस मेकॅनिकलचं हे 4 वर्षाचं पूर्ण तुमचं शिक्षण होतं, त्यासोबत फक्त जे अकॅडमिक्समधलं जे पाठ्य म्हणजे काय बुक्समधलं नॉलेज आहे तेवढ्यापुरतंच मर्यादित होतं का इतर पण काही समजा ॲक्टिव्हिटीज असतील, इतर काही समजा नॉलेज गेन करण्याचा भाग असेल तर तोही करत होता?
0: इंजिनिअरिंगमध्ये असताना थोडंफार म्हणजे मी सेकंड इयर थर्ड इयरपर्यंत नाही, पण जेव्हा मी लास्ट इयरला होतो नक्कीच मेकॅनिकलशी रिलेटेड काही सॉफ्टवेअर्स आहेत जे डिझाईनमध्ये वापरले जातात, मेकॅनिकल डिझाईनमध्ये जसं की ऑटोकॅड आहे, कटिया आहे, हे मला हेल्प करतात, हे नक्कीच हेल्प करतात. जर आता ज्या डोमेनमध्ये इवन मेकॅनिकलमध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये फ्युचर जॉब करता येतो, जसं की एक डिझाईन ही एक फील्ड झाली, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, क्वालिटी चेकमध्ये, तुम्हाला ज्या फेजमध्ये किंवा ज्या प्रोफाईलमध्ये जायचं आहे त्या दृष्टिकोनातून मग तुम्हाला ते संलग्न कोर्सेस अवेलेबल असणार आहे. आता तर बरेच गोष्टी ऑनलाईन अवेलेबल असल्यामुळे ते इझिली ॲक्सेसिबल आहेत मुलांना, फिंगर टिप्सवरती अवेलेबल आहेत.
1: तेरणा कॉलेजमधले जे लेक्चर्स आहेत ते आणि तुमचं मग नातं कसं राहिलं एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून?
0: ॲक्च्युली मी म्हणजे भाग्यवान आहे की प्रत्येक म्हणजे ज्या पण वर्षी होतो मी मला सगळ्या शिक्षकांबरोबर चांगलं रिलेशन राहिलं, त्यामुळे मला म्हणजे एखाद्या वेळेस मला जर काही एखादी अडचण आली तर मी माझं तरी मी घाबरत नव्हतो. कसं कारण विद्यार्थ्यांना कसं होतं की कसं जायचं शिक्षकांना अप्रोच कसं करायचं, ह्या गोष्टी मला वाटतं की विद्यार्थ्यांनी थोडासा न्यूनगंड थोडासा बाजूला ठेवावा आणि आपल्यात काही कमी आहे तर त्या गोष्टी अप्रोच करून सॉल्व्ह करून घ्याव्या, त्या कारण त्या तुमच्या फायद्याच्या आहेत. तर ह्या मी सतत मी शिक्षकांना वर्गातही क्लास चालू असतानाही विचारायचो त्यांना प्रश्न माझे आणि त्यामुळे त्यांच्या मी लक्षातही राहायचो.
1: वा बर. आता एक असा विषय आहे की तो म्हणजे जसं आता इंजिनिअरिंगला स्कूलिंग इथं झालेलं होतं भोसले हायस्कूलला असं म्हटलं, मग असा काही विषय होता का की घरचे काय करतात नेमकं मग वडील वगैरे, आणि त्यांनी काय असं सांगितलं होतं का तुम्हाला की हे स्वप्न पूर्ण करायचं किंवा अशाच पद्धतीनं काहीतरी व्हायला हवं, असं काही झाली होती का चर्चा?
0: माझे वडील सर्व्हिसला होते, PNC मध्ये होते, आई माझी गृहिणीच आहे. असं माझ्या आईची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं, पण मी त्यांची ती अकॅडमिकली एक्सलन्स तेवढी मे बी माझे प्रयत्न कमी पडले आणि तेवढा मी स्कोर करू नाही शकलो, त्यामुळं पण माझ्या मनात होतं की मी इंजिनिअरिंग म्हणजे माझी इच्छा होती की मी इंजिनिअरिंग करावं, पण त्यांचं पण एक स्वप्न मी पूर्ण करावाची इच्छा होती, पण ते नाही झालं. पण जे मी करतोय त्याच्याने त्यांना आता आनंद भेटतोय, त्याच्यात माझा आनंद. आय थिंक मी ते मग एक स्वप्न तरी त्यांना मी आनंद देऊ शकतोय माझ्या जे काही मी आता करतोय त्याच्या.
1: फॅमिलीने सपोर्ट केला?
0: हो नक्कीच, कधीही त्यांनी मला असं रोखलं नाही कोणती गोष्ट करण्यापासून. मला हे करायचंय, मी एक किस्सा सांगतो तुम्हाला. मी एक वर्ष इंजिनिअरिंग नंतर नी गेट करायचा प्रयत्न गेटची एक्झाम द्यायचं माझं ठरलं होतं. मी त्यांना सांगितलं मी एक वर्ष काही करणार नाही, त्यांनी काहीच म्हणले नाहीत. माझ्या वडिलांनी मला फुल सपोर्ट केला, इवन मी तिथे सक्सेस नाही झालो, सक्सेसफुल नाही झालो, पण त्यानंतर त्यांनी मला असं कधी जाणून नाही दिलं की बाबा तू असं असं म्हणलं होतं एक वर्ष घालवलास, पण ते स्वतःला मला जाणीव होती की बाबा मी एक वर्ष घालवलं आहे पण आता मी काय नाही करू शकलो, ठीक आहे मी आता इथून पुढे अजून जबाबदारीनं वागेल आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.
1: अच्छा, मग ज्यावेळेस 2016 हे इंजिनिअरिंगचं पासआउट झालं त्याच्यानंतर मग कंपनीमध्ये तर जॉब करायचं अगोदरपासून ध्येय होतं, मग ते कसं गाठलं आणि 2016 आज 2022 काय काय चेंज झाले जॉबच्या दृष्टिकोनातून?
0: ॲक्च्युली मी 2016 नंतर पासआउट झाल्यानंतर एक वर्ष तर मी माझं हे गेलं फेल गेलं म्हणण्यासारखं झालं. त्यामध्ये मी नॉलेज भरपूर गेन केलं, कारण गेटचा अभ्यास करताना तुम्हाला खूप मोठा पूर्ण इंजिनिअरिंगचा 2-3 वर्षाचा अभ्यास एका वर्षात करावा लागतो, त्यामुळं जे थोडाफार जे आपल्या गोष्टी चुकून राहतात आपल्याकडनं इंजिनिअरिंगमध्ये किंवा आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो त्या गोष्टींना बारीकीनं लक्ष द्यावं लागतं. त्या गोष्टी मी लक्षात त्यावेळी त्या एका वर्षामध्ये त्याचा अभ्यास झाला, त्याचा फायदा झाला माझं बेसिक पूर्णपणे म्हणजे पक्कं करण्यासाठी. आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यानंतर मी ॲक्च्युली मी ते असताना कोर्स केला होता एक जे डिझाईनशी रिलेटेड जे मी तुम्हाला म्हणलं ते कोर्सेस केलेले, पण तो कोर्स इथे उस्मानाबाद सारख्या शहरामध्ये तेवढा खोलपर्यंत जेवढा वास्ट जे सॉफ्टवेअर आहे तेवढा ते अवेलेबल नव्हतं. मग पुण्याला जाऊन मला तो कोर्स पूर्णपणे करावा लागला, जेणेकरून मग मला ते तिथून मला मदत झाली की कंपनीमध्ये मग जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेलो त्यांनी मला त्या गोष्टींवर माझा अकॅडमिक प्लस हा कोर्स या दोन्हीचं नॉलेज हे बघितल्यानंतर मी कंपनीत माझं सिलेक्शन झालं.
1: अच्छा, म्हणजे 2017
0: 2017च्या डिसेंबरमध्येच आय गेस माझं दीड वर्ष, कारण तो कोर्स करण्याचा कालावधी 6 महिन्याचा होता, पण 6 महिन्याच्या आतच माझं प्लेसमेंट झालं होतं 5व्या महिन्यातच.
1: मुळात आता आपण काय पाहतो की उस्मानाबादच्या भागातून किंवा ग्रामीण भागातून गेलेल्या मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो, तिथं आपण इंटरव्ह्यूला कसं समोर जायचं किंवा काय करायचं असं बऱ्याचशा गोष्टी येतात. आज हे त्या गोष्टी थोड्या दिसून येतात, तर त्याला कसं ओव्हरकम करायचं?
0: नाही नक्की, कारण तो माझा तो अनुभव मीही म्हणजे त्यातून मीही गेलेलो आहे. मी सुरुवात ॲक्च्युली लास्ट इयरला जेव्हा मी होतो त्यावेळेसपासून मी आपल्या कॉलेजमध्ये ना तेव्हा एक TCS कंपनीचे येतात ते, तर त्यांच्या त्या क्लासेसला मी अटेंड केलं. त्यामध्ये थोडंफार इंग्लिश बोलण्याची आणि कम्युनिकेशन स्किल्सची माझी इम्प्रूव्हमेंट झाली. त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या ज्या की तुम्हाला हेल्पफुल होतील, तर त्यानुसार मी प्रयत्न करत होतो. मी झोपेत पण इंग्लिश बोलायचा प्रयत्न करायचो, मी रात्री स्वतःशी एक डायलॉग क्रिएट करायचो, एखादा सीन क्रिएट करायचो, आणि मग त्यानुसार मी माझाही आणि समोरच्याचंही भाषण म्हणजे संभाषण एकत्र करायचो, आणि तिथे मला कोणी जज करणार नव्हतं जर मी चुकलो. मग त्यामुळं जे न्यूनगंड ह्याच्यामुळे तयार होतं की समोरचा आपल्याला जज करेल. पण जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलताय तेव्हा तुम्हाला जज करणारं कोणी नसतं. स्वतःशी बोला किंवा आरशात बघून बोला, जर तुम्हाला समोर प्रतिकृतीच पाहिजे तर आरशात बोला. त्यामुळे काय होतं की हळूहळू तुमची जी भीती आहे ती कमी होत गेली. माझंही ते झालं, हळूहळू ती भीती कमी होत गेली. इंग्लिश तर अजूनही तेवढे परफेक्ट नाही,
1: पण
0: जे कामासाठी गरजेचे आहे मी काम पूर्ण करू शकतो एवढं मला जमतं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होणं. जेवढे तुम्हाला इंग्लिश गरजेचे आहे त्यापेक्षा तुमचं अकॅडमिक सी कंपनीलाही तुम्हाला सगळेच असं नसतात की कस्टमर फेसिंग असतात. तुम्हाला प्रत्येकालाच कम्युनिकेशन स्किल एकदम स्ट्रॉंग पाहिजे किंवा लँग्वेज एवढी स्ट्रॉंग पाहिजे असं गरजेचं नसतं. आता काही रोल्स असे असतात की कस्टमर फेसिंग असतात
1: बरोबर,
0: आणि काही रोल नसतात. तर मग कोणत्या रोलमध्ये तुम्ही जाणार आहेत त्यानुसार मग तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड करायचा आहे की तुमचे कम्युनिकेशन की तुमची लँग्वेज बिल्ड करायची. लँग्वेज मला तरी आत्तापर्यंत लँग्वेजमुळे कधीही प्रॉब्लेम आला नाही.
1: अच्छा, मग आता 2017 साली जी कंपनी जॉईन केली तीच आता आहे का त्याच्यामध्ये पण चेंजेस?
0: नाही, ॲक्च्युली मी 2017 साली HCL टेक्नॉलॉजीज म्हणून कंपनी जॉईन केलेली. त्यानंतर मी एक वर्षानंतरच चेंज केलेलं. मला काही इश्यूजमुळे मी दुसरी कंपनी जॉईन केली. त्यानंतर मी Capgemini म्हणून एक फ्रेंच कंपनी आहे तिथे मी 3 वर्ष होतो, आणि आत्ता मी रिसेंटली डसो सिस्टममध्ये आहे. एक वर्ष कार्यरत, आत्ताच 1 नोव्हेंबरलाच माझं 1 वर्ष पूर्ण झालं या कंपनीमध्ये.
1: बरोबर, मग आता ह्या कंपनीमधला जॉब कसा आहे मग नेमका? सॅटिस्फाईड आहे की अजून याच्या पुढे पण?
0: मी आता सध्या माझी R&D ची प्रोफाईल आहे. मी सध्या तरी खुश आहे या कंपनीमध्ये. फ्युचर म्हणजे ज्या गोष्टीमध्ये मला काम करायचं होतं, इवन मी पहिल्या माझ्या 2 कंपन्यांमध्येही या ज्या टेक्नॉलॉजीवरती काम करत होतो ती टेक्नॉलॉजी मुळातच ज्या कंपनी मी आत्ता काम करतो त्या कंपनीचीच आहे.
1: अरे वा,
0: तर त्यामुळं तो माझा एक गोल होताच की मला ह्या कंपनीमध्ये जॉईन करायचं आहे शेवटी. तो मला एक प्रकारे पूर्ण झाल्यासारखा वाटतो सध्याला.
1: अच्छा, मग आता बऱ्याच इंजिनियर किंवा जे आता अशा कंपनीमध्ये जॉब करतात प्रत्येकाची इच्छा असते कधी ना कधीतरी एकदा म्हणजे आपण आउट ऑफ कंट्री जाऊन यावं, काहीतरी तिकडे जाऊन काम करून यावं, असं काही स्वप्न आहे किंवा ते पण काही असं पूर्ण करण्याचा विषय आहे?
0: सध्या तरी माझा असा विचार नाही आहे. होता तो विचार प्रत्येकाचा असतो, IT मध्ये काम करणाऱ्यांचा तर नक्कीच असतो. त्यामागे काही फायनान्शियल रिझन्स असतात, कारण बाहेर गेल्यानंतर परदेशी गेल्यानंतर जे तुमचं इन्युमरेशन आहे ते वाढतं, त्यामुळं नक्कीच त्याचा फायदा होतो. भविष्यात असा विचार आहे माझा नक्कीच कुठे जायचा. माझा पण बघूया पुढे काय होतं.
1: अच्छा अच्छा,
0: आता सध्याला तरी काय विषय असा विचार नाहीये.
1: तर आता एकूण हे ऐकणारे जे सर्व विद्यार्थी मित्र आहेत, खास करून आता आपण बऱ्याचशा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पाहतो की तिथल्या तिथल्या भागातले मुलं ॲडमिशन घेताना दिसून येतात. अगोदरचा काळ वेगळा होता, पण आता आपण पाहतो बहुतांशी मुलं उस्मान जिल्ह्याशी निगडीत आहेत आणि ते इथलेच विद्यार्थी जे आहेत ते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत आहेत आणि घेतलेले पण आहेत. त्या सर्वांना जर येणारे आहेत त्यांच्या 2-3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये जर त्यांना अजून काही गेन नॉलेज करायचं असेल तर आजच्या जमान्याप्रमाणे त्यांनी कशा पद्धतीनं स्वतःला प्रिपेअर केलं पाहिजे असं वाटतं?
0: माझा असं विचार आहे की इंजिनिअरिंग असं फील्ड आहे की तिथं तुमचं बेसिक मुळात तुमचं फाउंडेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एनिथिंग. सी, तुमचं जर फाउंडेशन जर मजबूत असेल तर वरती तुम्ही काही करू शकता. तर तुमचं फाउंडेशन एकदम बिल्ड करा, त्याच्याने काय होतो, त्याच्याने तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. आणि जेव्हा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो तेव्हा तुम्ही काहीही अचीव करू शकता. तर मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही ज्या पण गोष्टींना नजरअंदाज करून चालतो त्या गोष्टी करू नका, थोडाफार एन्जॉय करा, सगळ्या गोष्टी करा, पण त्यानुसार जे आपले इंजिनिअरिंगचं कोर नॉलेज आहे ते तुम्हाला कधीही हेल्प करतं. कारण सरतेशेवटी जे फाउंडेशन आहे तुमचं ते तुम्हाला मदत करतं, तर फॉर्म्युलेज काही चेंज होणार नाहीत, पण वरती त्याचं ॲप्लिकेशन ह्या गोष्टीत करायचं की त्या गोष्टीत करायचं ते वेगळा भाग झाला. ते कंपनीत गेल्यानंतर किंवा तुम्ही बिझनेस करता त्यावेळी तुम्ही ठरवता, पण मुळात तुम्हाला त्या गोष्टी आधी माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेल की तुम्ही तुमच्या कोर नॉलेजवरती भर द्या आणि या कम्युनिकेशन स्किल आणि लँग्वेज थोडंफार त्याचं मदत नक्कीच होते.
1: मित्रांनो, आपण बोलत आहोत, संवाद साधत आहोत ते ऋषिकेश केंद्रे यांच्याशी. 2016 साली मेकॅनिकल ब्रँचमधून पासआउट झालेले आहेत. सध्या डसॉल्ट सिस्टीम यामध्ये पुणे या ठिकाणी ते कार्यरत आहेत. ऋषिकेश, असा विषय आहे की पूर्ण एज्युकेशन कम्प्लीट झालं, ठीक आहे, घरच्यांनी पण सपोर्ट केला, सगळं झालं, एवढं सगळं सुरळीत झालं की कधी कधी अडचणी पण आल्या?
0: थोडासा ब्राईट स्टुडंट म्हणजे मी म्हणणार नाही स्वतःला, पण थोडं माझं अकॅडमिक चांगलं होतं त्यातल्या त्यात. तर मग घरच्यांकडून पण ते कंटिन्युअसची अपेक्षा असते. तर सेकंड इयर फर्स्ट इयर माझं खूप चांगलं गेलं, चांगले मार्क्स आले, घरचे खुश झाले. थर्ड इयरमध्ये मी थोडासा जास्त तेवढा लक्ष दिलं नाही अकॅडमिकवरती, जास्त जरा बाकी गोंधळ करणे, मित्रांबरोबर मस्ती करणे या गोष्टींमध्ये थोडा लक्ष दिल्यामुळं थोडंसं माझं थर्ड इयरच्या फर्स्ट सेममध्ये मार्क्स कमी आले, त्यामुळे घरचे खूप नाराज झाले होते. पण मग मी त्यानंतर सेकंड सेमिस्टरमध्ये कव्हर केलं, बाकीच्या गोष्टीही केल्या, पण यांनाही थोडंसं महत्त्व दिलं आणि मग थोडंफार
1: ना. पण अशा अडचणी आल्यानंतर, डिप्रेशन आल्यानंतर, चला सगळं सोडून आपण आता कुठं जंगलात जाऊन बसूयात असं कधी
0: नाही, तसा विचार मी करत नाही ॲक्च्युली. मी माझं एक गोल होतं, मी त्या अचीव करण्यासाठी मी प्रेरणात नव्हतो. मी घरातला मोठा आहे, मला एक माझ्या लहान भावंडांसाठी एक आदर्श ठेवायचा होता, जबाबदारी. हा, तर त्या गोष्टीमुळे मी माझा असं वेगळे विचार मी कधीच मनात आणले नाही.
1: अच्छा, बर. मग आता अशा डिप्रेशनच्या कालावधीमध्ये किंवा असं कधी चित्रपट पाहणं किंवा गाणे ऐकणे असा विषय?
0: हा, मी गाणे, चित्रपट, म्हणजे चित्रपट बघतो, गाणेही ऐकायला मला जुने गाणे, ऍक्च्युअली 90s गाणे माझे आवडीचे
1: आहेत.
0: कधी कधी जॅझ म्युझिक वगैरे ते पण मी ऐकायला आवडतं.
1: अच्छा,
0: ते कसं सुदिंग राहतं आणि तुमचं कंट्रोल माइंड शांत करायला मदत करतं जॅझ म्युझिक, माझ्यासाठी तरी.
1: अच्छा अच्छा. मग या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आल्यानंतर कुठलं 90s गाणं असं डोक्यात आलं होतं पहिल्यांदा?
0: पप्पा कहते है बड़ा नाम करेगा.
1: अच्छा अच्छा. तर नॉर्मली कसं आहे की एकतर बहुतांशी मी जेवढे ॲल्युमिनियमचे इंटरव्ह्यूज केले त्याच्यामध्ये एकतर पापा कहते बड़ा नाम करेगा तर असं गाणं येतं, नाही तर मग 3 Idiots एक गाणं येतं, असं एक नेहमी ते गाण्याचा जो असतो.
0: मला ॲक्च्युली मी काही मूवीजमध्ये आजकाल चांगले गाणे येत आहेत, एखादा दुसरं, मला आत्ताचे गाणे तेवढे आवडतच नाही.
1: 90s फक्त विषय.
0: हा, कारण लिरिक्स म्हणा किंवा जे ओरिजिनॅलिटी त्या गोष्टी होत्या, आजकाल ते सगळं रिमेक आणि आंटीन हे ते सगळं चाललंय, आणि ते रॅप म्युझिक मला तेवढं नाही आवडत.
1: आवडत नाही. अच्छा, तर निश्चित मी ऋषिकेश केंद्रे तुमच्या सर्व पुढच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि लवकरच तुम्ही तुमचा बिझनेस पण स्टार्ट करावं जे तुमच्या डोक्यामध्ये कुठेतरी आहे थोडंसं, प्लस तुम्हाला बाहेर देशामध्ये पण जाऊन यायचं आहे तर त्याचा पण एक विचार करून त्या पद्धतीनं करावं आणि तुमच्या भविष्यामध्ये तुम्ही आणखीन यश संपादन करावं असं रेडिओ तेरणाच्या वतीनं शुभेच्छा देतो.
0: खूप खूप धन्यवाद.
1: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून, ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा आनंदी रहा। आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा, ऐकत रहा आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून, टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा आनंदी रहा।

आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.